मंडी हो नमस्कार कसं काय तुम्ही सगळेजण आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन ऑर एम फ्री कसं काय मंडळी कार्यक्रम सुरू होत आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी 9 ते 10 वाजता नितीन बरोबर कार्यक्रम आहे अभिसादे रे अनसंदे आपलं वीकेंड एकदम लय भारी करण्यासाठी आम्ही आहोत संगीतमय करण्यासाठी आम्ही आहोत तेव्हा मंडळी हो देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मधुबन असून सुद्धा लावा तुम्ही रेडिओ ट्यून इन करा ऑर एम फ्रीवर तासभराचा कार्यक्रम असणार आहे एका तासाच्या धमाल आणि लय भारी कार्यक्रम अर्थात कसं काय मंडळी कार्यक्रम एन एस म्हणजे कार्यक्रमाचे शुभारंभ आम्ही करणार आहोत आज तश्वीयन आणि विशाल यांच्या समुद्र आवाजात ऐकूया बाप्पा नादकुला याच्यानंतर गौराई आली इन द व्हॉइसेस ऑफ ध्रुवन मूर्ती आणि प्रवीण कोळी

रसिक मंडळी परत एकदा आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या एंटरटेनमेंटसाठी. सो मंडळी हो, दिग्पाळ लांजेकर आणि देवदत्त यांचे समुद्र आवाजात ऐकूया. हल्दी गाणं आहे, आस्वाद घेऊया. सुभेदार आणि याच्यानंतर बॅक टू द ओल्डीज, अभिजित सावंत आणि विश्वजा यांचे समुद्र आवाजात ऐकूया. रुपेरी वाळूत.

रसिक मंडळी कुठे असाल तुम्ही? घरी आहात, न्याहारी चालू आहे, साफसफाई चालू आहे, गाडीमध्ये आहात, कामावर आहात, देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा ट्यून इन करत राहा और एमटीव्हीवर तासभराचा कार्यक्रम आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे आणि सध्या आम्ही वाजवणार आहोत. आपण जाऊया लावणी आस्वाद घेऊया हुडहुडी वैशाली सामंत यांच्या सुमधुर आवाजात आणि याच्यानंतर वाजवतो आपल्या सगळ्यांसाठी अरिया आंबेडकर यांच्या सुमधुर आवाजात फुलवंती.

एन यस म्हणजे वीकेंड म्हटलं तर थोडं आराम आणि जास्त मस्ती करायचं आहे. आम्ही संगीतमय साथ देतो 9 to 10 AM एव्हरी सॅटरडे अँड संडे. सध्या आम्ही वाजवित आहोत संजू राठोड यांच्या समुद्र आवाजात गुलाबी साडी आणि याच्यानंतर शेकी शेकी द बेस्ट सॉंग ऑफ द इयर 2025 आणि व्हायरल सॉंग सुद्धा आहे. आस्वाद घेऊया. एन्जॉय दीज सॉंग्स.

रसिक मंडळी कुठे असाल तुम्ही ट्यून इन करत रहा और एव्हरीवर कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या एंटरटेनमेंटसाठी. वीकेंड म्हटलं तर काही माणसे तर समुद्र किनारी असणार आहे यांच्यासाठी आम्ही वाजवणार आहोत आणि जाऊया थेट कोकणामध्ये. कोकणाची माणसे साधी बोली आणि याच्यानंतर या कोळीवाड्याची शान आस्वाद घेऊया.

रसिक मंडळी हो, वीकेंड चालू आहे आणि अप्रतिम वातावरण चालू आहे इथे आणि विशेषतः आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो स्वर्गात आकाशगंगा इन द व्हॉइस ऑफ रोहित रहू जुली आणि साठी कलाकारांच्या समुद्र आवाजात. सुंदर दिवस आहे तेव्हा सुंदर आहे गाणंसुद्धा आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो. एन्जॉय दिस सॉन्ग.

एन येस म्हणे हो काही क्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणारा ही शेवटची गाणी आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो आणि विशेषतः तो ओल्ड लिसनर्स ऑफ कसं काय मंडळी कार्यक्रम आणि जे जे लोक ट्यून इन करीत आहेत ऑन ऑन ऑर एम फ्री तुमच्या सगळ्यांसाठी आहे विशेषतः आणि जर नाचण्याची इच्छा आहे तुम्ही करू शकता बिंदास आणि नाचणारा आणि नाचादाना आदर्श शिंदे आणि साथी कलाकारांच्या सुमधुर आवाजात आणि मंडळी हो याच गीताने कार्यक्रम संपणार आहे कुठे असाल तुम्ही हसत रहा.